आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं झोडपलं, मानखुर्दमध्ये घर कोसळून 6 जणांचा मृत्यू, मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक ठप्प, पुण्यात SNDT महिला विद्यापीठाच्या परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं राज्यपालांच्या हस्ते अनावरण, विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बेल्हे इथल्या धान्य गोदामाचं आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन। आता सविस्तर बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसाचा कहर सुरू असल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील मानखुर्दच्या जनता नगर परिसरात काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 3 मजली कच्च्या चाळीतील 2 ते 3 घरं अचानक कोसळली। या दुर्घटनेत 5 लहान मुलं आणि 1 महिला अशा एकंदर 6 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पुणे जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर तरड कोसळल्याची घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसंच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं पथकही रवाना झालं असून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे। मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा जोर आणखी 2 दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईतील शासकीय कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व पूर्वनियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत। याशिवाय कोकण, ठाणे, पुणे जिल्ह्यातही पावसामुळे शाळा महाविद्यालयं आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांनी दिले आहेत। पावसामुळे पाणी साचणं, दरडी कोसळणं असे धोके असल्यानं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। रायगड जिल्ह्यात गेले 5 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा, कुंडलिका, सावित्री आणि पाताळगंगा या 4 नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत। कुंडलिका नदीचं पाणी रात्री 1:30 वाजता रोहे शहरात शिरलं आहे। आंबा नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली आहे। कर्जत तालुक्यात भगीरथ धबधब्यानजीक मातीच्या धरणात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण मृत्युमुखी पडला। नेरळ नजीक एका धबधब्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीच्या वरून वाहत असून पुराचं पाणी खेड शहराच्या काही भागांमध्ये शिरलं आहे। लगतच्या नारिंगी नदीलाही पूर आल्यामुळे खेड दापोली मार्ग आणि बाजूची भातशेती पाण्याखाली गेली असून या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। दापोलीतही अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस नोंदवला गेला। पंचगंगेचं पाणी यावर्षी प्रथमच नदीपात्राबाहेर आलं असून वेदगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान दरड कोसळणं आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे मुंबई किंवा मुंबई पुणे असा प्रवास करू नये, तसंच अत्यावश्यक प्रवास असल्यास प्रशासनाकडून

0: वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना आणि अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबईहून निघणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू असला तरी बीड जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातील पाऊस आणि पीक परिस्थितीबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट, पाणी टंचाई साठा अवघ्या 17% खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या. चालू हंगामात जून महिना संपून जुलै उजळला तरी मान्सूनने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झाले आहे. शेतीचे कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 173 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.25% इतका मर्यादित उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल 81 लघु प्रकल्प कोरडे पडले असून 79 प्रकल्पांमध्ये मृतसाठ्यात म्हणजेच जोत्याखाली पाणी गेले आहे. मुख्य जलस्रोत आटल्यामुळे ग्रामीण भागात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा जून महिन्यात पावसाने तब्बल 15-20 दिवस प्रदीर्घ खंड दिला. महिन्याच्या सुरुवातीला काही भागात तुरळक ठिकाणी सरी कोसळल्या, मात्र त्याने जमिनीत पुरेशी ओल निर्माण होऊ शकली नाही. दीर्घ खंडामुळे खरीपाच्या पेरण्या पूर्णपणे लांबणीवर गेल्या आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार जून अखेरीस जिल्ह्यात केवळ 10-15% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण होऊ शकल्या आहेत. कापूस, सोयाबीन आणि बाजरी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. रवी उबाळे, बीड.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. SNDT महिला विद्यापीठ बहुउद्देशीय शिक्षण संशोधन उद्योजकता आणि जागतिक गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. देशातल्या अग्रगण्य विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता या विद्यापीठाकडे असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात काढले. SNDT महिला विद्यापीठाच्या 111 स्थापना दिनानिमित्त पुण्यातल्या कर्वे रस्ता संस्था परिसरात महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इनोव्हेशन महाकुंभच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्याचे खासदार सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी VBG रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार आणि उपजीविका मोहीम या महिन्यापासून लागू झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा 25,000 कोटी रुपयांपेक्षा थोडा अधिक पहिला हप्ता काल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात आला. यावेळी मंत्र्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामविकास मंत्र्यांसमवेत या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही घेतला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण होणार आहे. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचंही उद्घाटन होणार आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याशिवाय जळगावमधील भारतीय बीज सहकारी समिती मर्यादितच्या टिश्यू कल्चर सुविधांचं भूमिपूजनही होणार आहे. याच कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ePACS रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीनं आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये समारोप झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून केवळ गोसंरक्षणच नव्हे तर संशोधनही व्हायला पाहिजे, गो आधारित उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही राज्य शासन गती देत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. आदिशक्ती आणि टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक या उपक्रमांतर्गत राज्यातील 10,00,000 विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाला काल बारामतीमध्ये प्रारंभ झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील

0: गोल्ड, खरा सोना।
1: न्यूज ऑन एअर ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय। सकाळचे 10 वाजलेले आहेत। मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार।

0: मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर.
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि आजच्या कार्यक्रमातली बोधकथा खास आपल्यासाठी. एक छोटंसं जंगल होतं, अर्थात त्या जंगलामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचे खूप प्राणी होते. वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, गाढव, बरेच प्राणी होते. आणि जंगल जरी छोटंसं असलं ना तरी घनदाट होतं. या अशाच घनदाट जंगलामधला कोल्हा चतुर म्हणून प्रसिद्ध होता आणि तो नेहमी कुठल्या तरी प्राण्याशी काहीतरी हेतूमुळेच मैत्री करायचा, अशी त्याची जंगलामध्ये ख्याती झालेली होती. तर या अशा चतुर कोल्ह्यानी नुकतीच एका गाढवाशी मैत्री केली होती. गाढव चांगलंच धष्टपुष्ट होतं आणि ते जंगलामध्ये उगाच इकडे तिकडे भटकत असायचं. तेव्हा कोल्ह्याने हा विचार केला की हे गाढव सगळीकडे जातं, कुठेही फिरत असतं, त्यामुळे जंगलाच्या कानाकोपऱ्यामध्ये काय घडतंय या सगळ्या गोष्टींची खबर या गाढवाला असते. तेव्हा आता आपण या गाढवाशी मैत्री करूया, म्हणजे आपल्याला परिसरातल्या गोष्टी आपोआप कळतील आणि मग त्याची वर्दी आपल्याला सिंह महाराजांना जाऊन देता येईल. तेव्हा काहीतरी उद्देश धरूनच त्यांनी गाढवाशी मैत्री केली होती. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की गाढव अतिशय धष्टपुष्ट होतं, त्यामुळे त्याला खायलाही भरपूर लागायचं. ते भरपूर खायचं आणि उरलेला वेळ झोपून राहायचं आणि मग उठल्यावर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन जंगलामध्ये कोणकोण काय काय करतंय ह्याची माहिती घ्यायचं. एकदा दोघंही जण जंगलातून भटकत होते, पण सध्या जंगलामध्ये जरा दुष्काळच पडलेला होता. जंगलामध्ये मधोमध असलेल्या तळ्यातलं पाणी संपत आलं होतं आणि खरं तर आता सगळे जंगलामधले प्राणी पावसाची वाट बघत होते, पण पाऊस काही येत नव्हता. तेव्हा सगळेजण पावसाची वाट बघतायत आणि पाण्यासाठी सगळ्यांना फार वाट बघावी लागते, तळमळावं लागतंय असं गाढवाकडनं नुकतंच कोल्ह्याला कळलं होतं. फिरत असताना लांबूनच चतुर कोल्ह्याला सिंह महाराजांची चाहूल लागली आणि सिंह महाराज मात्र खवळून आपल्या शिकारीच्या शोधात बाहेर पडलेले आहेत हे कोल्ह्याच्या लक्षात आलं. अर्थातच त्याच्याबरोबर ते साधं भोळं गाढव सुद्धा होतं. मग त्या कोल्ह्याने काय केलं हे आपण ऐकूया, पण त्याच्या आधी ऐकूया हे गाणं.

तर रसिका हो, मी आपल्याला सांगितलं की सिंहाला बरेच दिवसांपासून शिकार मिळालेली नव्हती, त्याला खूपच भूक लागली होती आणि म्हणून शिकारीच्या शोधामध्ये हे वनराज जंगलाच्या दिशेने जिथे कुठेही काहीही भक्ष्य मिळेल अशा ठिकाणी सैरावैरा धावत होते. ते कोल्ह्याला लगेचच कळलं. आता काही क्षणातच ते कोल्हा आणि गाढव यांच्या समोर येऊन उभे ठाकले. अर्थातच ते रागाने गुरगुरत होते. त्यावरती कोल्हा हळूच गाढवाच्या कानात म्हणाला, अरे मित्रा, महाराज खूपच रागावलेले दिसत आहेत, तर मी पुढे जातो, त्यांना मुजरा करतो आणि त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर ते तुला एका फडशात खाऊन टाकतील आणि तुझी शिकार करून टाकतील. गाढव बिचारं घाबरलं आणि त्याला असं वाटलं की कोल्हा खरोखरच हुशार आहे, तेव्हा या समस्येतून कोल्हाच आपल्याला वाचवू शकेल म्हणून ते बिचारं तिकडेच एका जागी उभं राहिलं. आता मात्र कोल्हा गेला सिंह महाराजांच्या जवळ आणि त्यांना म्हणाला, महाराज मुजरा, तुम्ही शिकारीच्या शोधासाठी निघालेले दिसता. त्यावर सिंह रागाने गुरगुरला. मग कोल्हा म्हणाला, अहो ते गाढव बघितलं का, किती चांगलं धष्टपुष्ट आहे, त्यामुळे फडशा पाडून टाका त्याचा, हेच सांगायला मी आलो आहे. त्या येड्याला मी तिथे उभं राहायला सांगितलंय, म्हणजे ते काय इथे पळून बिळून तर जाणारच नाही, उलट इथून हलणारच नाही. हे सगळं ऐकत असताना सिंह हा जंगलचा राजा होता, त्याचप्रमाणे तो अतिशय बुद्धिमान सुद्धा होता. तो म्हणाला, या कोल्ह्यानी गाढवाशी मैत्री केली आहे खरी, पण संकटाच्या वेळेला मित्राला सोडून उलट हा मित्राचा गळाच कापायला निघालाय, तर अशा लबाड मित्राला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. असं समजून सिंह महाराज कोल्ह्याच्या जवळ आले. त्यांनी आपल्या एका पंजात कोल्ह्याची मान पकडली आणि कोल्ह्याला म्हणाले, संकटाच्या वेळेला आपल्या मूर्ख मित्राला मदत करायची सोडून हां त्याला तसाच संकटाच्या खाईत लोटतोस, थांब, आता पहिल्यांदा तुझाच फडशा पाडतो आणि मग त्याच्याकडे बघतो. इतक्यात गाढवाचं लक्ष समोर गेलं आणि त्यांनी बघितलं तर काय, महाराजांनी विनवणी करायला मुजरा करायला गेलेल्या कोल्होबांचाच घास घेतला. आता मात्र जर आपण इथे थांबलो तर आपलं काही खरं नाही, हे गाढवाने ओळखलं आणि गाढव जोरात पळून गेलं. म्हणजेच काय रसिक हो, काही मंडळी आपल्या अवतीभोवती असतात आणि ती असं दाखवत असतात की ते आपले खूप जवळचे मित्र आहेत, पण प्रत्येकाने आपला जवळचा मित्र कोण हे ओळखायला शिकलं पाहिजे.

0: ऐकत रहा FM गोल्डवर.
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमातली आजची बोधकथा प्रचंड आवडली असे अभिप्राय सुहास पांडे, दीपा पालकर, प्रकाश आणि गौरी कुलकर्णी यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. सगळ्यांचे मनापासून आभार. रसिकाओ, आता मनस्पर्शी कार्यक्रमातली ही आठवणीतली कविता खास आपल्यासाठी. कवितेचं नाव आहे क्षणपुष्पांच्या सरी. अर्थातच ही कविता जिप्सी या मंगेश पाडगावकरांच्या काव्यसंग्रहातली आहे. कवितेचं नाव क्षणपुष्पांच्या सरी. चिंतनी उभ्या तरुणच्या तळी, चिंतनी उभ्या तरुणच्या तळी गुंफिली वाऱ्यांनी साखळी. पालवी सळसळली मोकळी, चांदणे हळूच मिसळले जणी. उडाला तरळत

साठवी क्षणपुष्पांच्या सरी, साठवी क्षणपुष्पांच्या सरी, चिंतनी उभ्या तरुणच्या तळी, गुंफिली छायांनी साखळी, पालवी सळसळली मोकळी, चांदणे हळूच मिसळले जळी। साठवी क्षणपुष्पांच्या सरी, साठवी क्षणपुष्पांच्या सरी।

मनस्पर्शी कार्यक्रम त्यातली बोधकथा आणि कवितेचं वाचन खूप आवडल्याची प्रतिक्रिया गायत्री वैशंपायन, संतोष शिंदे आणि श्रद्धा कर्णिक या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली, त्यांचे मनपूर्वक आभार. तर रसिकहो, खरं म्हणजे आपल्या मेंदूची अवस्था सध्या खूप वाईट झालेली आहे आणि त्यामुळे काही वेळा आपलं मन भरकटतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की या भरकटण्याच्या सवयीमुळे आपल्या मनाचा लॅपटॉप नेहमी हँग होत राहतो आणि त्यामुळे आपण जे काम करतो त्यामध्ये पूर्ण समाधानाचा किंवा पूर्णतेचा अनुभव आपल्याला मिळत नाही. खरं म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी ज्या घडून गेलेल्या असतात आपल्या भूतकाळामध्ये, त्याच आपण पुन्हा पुन्हा काही वेळेला उगाळत बसतो आणि मग आपला वर्तमान बिघडतो. भविष्याच्या ज्या चिंता असतात त्यामध्ये सुद्धा आपलं मन नको इतकं अडकून पडतं आणि मग अनेक भावनांचा टॅब एकाच वेळेला ओपन होतो आणि मग माणसाच्या मनाचा लॅपटॉप हँग होतो. आणि त्यामुळे तज्ज्ञमंडळी असं म्हणतायत की जे घडून गेलं त्याच्यातून बोध घ्या, पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळत रडत बसू नका. वर्तमान हा आपल्या सततच्या कामामुळे स्वतःला सतत गुंतवून ठेवा, स्वतःला अपडेट करत राहा, नव्या नव्या गोष्टी शिकून घ्या, त्यांच्याशी दोस्ती करा, म्हणजे वर्तमानाची चिंता उरणार नाही. एकावेळी अनेक कामं करण्यापेक्षा एक काम व्यवस्थित करा म्हणजे भविष्याची चिंताही राहणार नाही आणि मनाला स्थिर करण्यासाठी योगाभ्यास करा, मनशांतीकडे लक्ष द्या आणि शारीरिक स्वास्थ्य तर काय आपण नेहमीच जपत असतो. त्यामुळे तनामनाने स्वस्थ रहा आणि जे काम करताय त्याचा पूर्ण आनंद घ्या असं तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेलं आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकालाच याचा विचार करण्याची गरज आहे.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

मंडळी, सध्या सगळीकडे मस्त पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस पडला ना की आपण जराशी जरी झाडांवरनं नजर टाकली तरी एरवी निस्तेज अशी मरगळलेली वाटणारी ही झाडं एका पावसाने कशी टवटवीत होतात. आणि आता तर काय दमदार पावसाला सगळीकडे सुरुवात झाली आहे आणि पावसाने सगळीकडे दमदार हजेरी लावलेली आहे. या पावसामध्ये आपल्याला ज्या वेळेला पाऊस थांबतो त्यावेळेला पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. पक्षी म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतात ते रोज सकाळी येऊन आपल्या गोड आवाजात किलबिल किलबिल करून आपल्याला उठवणारे पक्षी. किंवा लहानपणापासून आपण जे कावळा चिमणीचं नाव ऐकलेलं असतं त्यांची गोष्ट ऐकलेली असते. किंवा काही पक्षी असेही असतात की जे दिसायला अतिशय देखणे असतात आणि काही पक्ष्यांना तर पाऊस आवडतो. मग आता काय, आता तर पाऊस आवडणारा तो मोर पक्षी अर्थातच आनंदाने थुई थुई नाचत असेल. पक्ष्यांबद्दल मी बोलते पण निसर्गामध्ये असे काही पक्षी असतात की ज्यांना बघितल्यावर खरं तर आपल्याला भीती वाटते किंवा ते दिसायला जरी आकर्षक नसले तरी निसर्गाचा ते एक खूप महत्त्वाचा भाग असतात आणि फार महत्त्वाचं काम निसर्ग चक्र सुरू राहण्यासाठी ते करत असतात. अशाच पाठीमागे सुद्धा पाहू शकणाऱ्या एका पक्ष्याविषयी मी बोलणार आहे पण त्याआधी सध्या मुक्त नर्तन करणाऱ्या या पक्ष्याचं गोड गाणं ऐकूया.

तर मंडळी, पाठीमागेही पाहू शकणारा पक्षी हा दुसरा तिसरा कोणी नसून घुबड आहे. घुबडाचे डोळे फिरत नसल्याने परिसरावर नजर टाकायची असली तर त्याला सगळी मान फिरवावी लागते आणि संपूर्ण परिघामध्ये त्याची मान फिरते म्हणून त्याला पाठीमागचं सुद्धा पाहता येतं. मी म्हटलं तसं सहसा पक्ष्यांची आपल्याला भीती वाटत नाही, पण घुबड मात्र याला अपवाद म्हणावं लागेल, कारण त्याच्या भेदक नजरेमुळे आपण त्याला घाबरतो. खरं पाहता घुबडाने कोणावर हल्ला केल्याचं आपल्याला कधीच कानावर येत नाही. हा निशाचर पक्षी आहे. जंगलामध्ये बहुतांश पक्षी संध्याकाळ झाली की आपल्या घरट्यात जाऊन झोपतात, पण घुबडाला मात्र रात्रीच उजाडतं. तो रात्री झोपत नाही तर शिकार करायला बाहेर पडतो. त्याचे शिकार म्हणजे छोटे प्राणी, कीटक. घुबड काही माशांचीही शिकार करतात. त्याचप्रमाणे घुबडाचे डोळे माणसाच्या सारखेच डोक्याच्या समोरच्या बाजूला दोन्हीकडे असतात, पण त्याच्या डोळ्यांची नजर माणसासारखीच असते. त्यामुळे घुबडाला लांबी, रुंदी आणि खोलीचा चांगला अंदाज असतो, पण आपल्यासारखे त्याला डोळे फिरवता येत नाहीत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर टाकायची असेल तर त्याला आपली मान फिरवून मागे बघावं लागतं, आणि त्यामुळे

याची जी मान आहे ती संपूर्ण दोन्ही बाजूंना परिघामध्ये फिरवता येते आणि म्हणून त्याला मागेसुद्धा पाहता येतं. घुबडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला दूरवरचं स्पष्ट दिसतं आणि जवळचं मात्र धूसर दिसतं. त्याची भेदक नजर पक्षावर पडली की मग मात्र त्या पक्षाचं काही खरं नसतं. टक लावून आपल्या भक्ष्यावरती तो रोखून बघतो आणि मग आपल्या गळ्यातून चित्रविचित्र आवाज काढायला सुरुवात करतो. खरं म्हणजे हा जो पक्षी असतो तो आपल्या भक्ष्याचा अंदाज बांधून मग त्याच्यावर झडप घालतो आणि त्याची शिकार करतो. मादी घुबड एकाच वेळी अंडी घालत नाही, त्यामुळे त्यांच्यातून बाहेर पडणारी पिल्लं वेगवेगळ्या वयाची असतात. झाडांच्या ढोलीत किंवा रिकाम्या बिळामध्ये घुबडं अंडी घालतात. खरं म्हणजे अन्य पक्षी अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागी चांगलं तुलनेने मजबूत घरटं बांधत असतात, पण घुबड मात्र आयत्या घरट्यांमध्ये अंडी घालतं आणि तिथेच त्याची पिल्लं लहानाची मोठी होतात. म्हणजे आपण म्हणतो ना की निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, अनेक चमत्कारिक गोष्टी असतात की काही वेळेला त्या वाचल्यावर आपल्याला त्याची गंमत वाटते. पण असं जरी झालं तरी पक्षी हे सर्वसाधारण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे असतात आणि आपले आवडते सुद्धा असतात, कारण त्यांचं गोड बोलणं आणि त्यांची गोड किलबिल आपल्या मनाला एक नवीन उभारी देऊन जाते.

तर मंडळी, खरोखरच आता पाऊस आलेला आहे, त्यामुळे मुलांच्या आरोग्याची विशेषत्वाने काळजी घेणं पालकांनी गरजेचं आहे. म्हणजे मुलं जर पावसात भिजून आली तर लगेचच त्यांचे केस कोरडे करा, अंग कोरडं करा आणि त्यांना घरातले उबदार कपडे घालायला द्या. आणि मुख्य म्हणजे पावसाच्या पाण्यातून आल्या आल्या त्यांना हातपाय स्वच्छ धुवायला लावा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरचं खाणं अजिबात खाऊ नका याबद्दल त्यांना जागरूक करा आणि त्यांच्याकडून तसं करून घ्या. अशा अनेक गोष्टी. आत्ताचा कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया मितेश आणि मेघा बोरले, त्याचप्रमाणे ईश्वरदास शेट्टी आणि गणेश खोत यांनी आमच्यापर्यंत दूरध्वनीच्या माध्यमातून कळवल्या. सगळ्यांचे मनापासून आभार. आता पाऊस सुरू झालेला आहे तेव्हा मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांना स्वच्छतेचे धडे द्या.

न्यूज ऑन AIR ऐप आणि 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. 11 वाजलेले आहेत. युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. काय मग मस्तपैकी पावसाची मजा घेताय ना?

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

तर मित्रांनो, सध्या असं झालंय ना की सध्या सगळे जण नुसते धावत असतात. सोमवार आला, आठवड्याची सुरुवात झाली की नुसतं धावायचं, ऑफिसला जायचं. कामाची जी टार्गेट्स दिलेली असतात ती शुक्रवारपर्यंत परत करायची, पूर्ण करायची, आणि मग पुन्हा घरी यायचं. पण तरीसुद्धा जे काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याचा विचार घेऊनच घरी परतायचं. त्यामुळे असं झालेलं आहे की जीवाला काही स्वस्थता नाही, आणि नेहमी आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करतो ते सगळ्यात चुकीचं आहे असं मी नाही तर तज्ज्ञ मंडळी म्हणतात. याचं कारण आपल्या मनावर आपला पूर्ण संयम असायला हवा, आणि आपण जे काही करतोय आपली तुलना ही फक्त आपण स्वतःशीच करायला हवी असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. कारण आपलं मानसिक आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पूर्वी आपण कोणत्या परिस्थितीत होतो, पूर्वी आपल्याला काय काय करता यायचं, मग आता आपण स्वतःमध्ये काही सुधारणा केली आहे का, आता आपल्यामध्ये बदल काय झाला आहे, तो चांगला झाला आहे का, आणि पूर्वी ज्या ठिकाणी आपण होतो त्यापेक्षा आपण एक पायरी पुढे गेलो आहोत का आहात तिथेच तुम्ही आहात, या गोष्टींचा विचार स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे करा. उगा

त्याच दुसऱ्यांशी स्वतःला पडताळून बघू नका. माझा मित्र असा होता, आज तो खूप पुढे गेला आहे, मी त्या मानाने मागेच राहिलो आहे. याचं कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्याचप्रमाणे तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं, आकस्मिक संकट तुमच्यावर येत असतात, या सगळ्याचा विचार करा आणि पूर्वी तुम्ही कोण होतात आणि आता काय आहात याचा प्रामाणिक विचार जर तुम्ही केलात आणि स्वतःची तुलना जर स्वतःशीच केलीत, तरच तुम्हाला आयुष्यामध्ये खरी प्रगती करता येईल. आणि त्यासाठी नेहमी आपल्या मनाचा कौल घ्या असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. तर रसिक हो, सध्या पावसाला पण सुरुवात झालेली आहे आणि अनेक जण मस्तपैकी पावसाच्या गारव्याचा आणि पावसाचा सुद्धा आनंद घेत आहेत. तेव्हा आता आपण एकामागोमाग एक दोन गाणी ऐकणार आहोत.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि आपण नेहमी असं म्हणत असतो की आता आपण आत्तापर्यंत काय यश मिळवलं याचा विचार प्रत्येक जण करत असतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की स्वतःची तुलना फक्त आपण स्वतःशीच केली पाहिजे. त्याचप्रमाणे उत्तम यशाची व्याख्यासुद्धा आपल्याला ठरवता आली पाहिजे. फक्त पुरेसा पैसा असणं, चांगलं राहायला घर असणं, उत्तम गाडी असणं, बंगला असणं म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणजे असं की तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा तितकेच स्थिर आहात का, तितकेच शांत आहात का? कोणतीही गोष्ट जर अकस्मात तुमच्या बाबतीत झाली, घडली, तर त्याला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? का फक्त काल माझ्याकडे हे होतं, आज त्यापेक्षा जास्त नाही म्हणूनच तुम्ही दुःख करत बसता? यश सुद्धा तुम्हाला मोजता आलं पाहिजे, यशाची व्याख्या ठरवता आली पाहिजे. अर्थातच ते सुद्धा प्रत्येक माणसागणिक वेगळं असतं. तुम्हाला जे यश मिळालेलं आहे त्यामुळे तुमच्या जवळ उत्तम आरोग्य आहे, त्याचप्रमाणे उत्तम मानसिक स्वास्थ्यही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती अशी की एक माणूस म्हणून तुम्ही समाधानी आहात का? माणूस म्हणून तुम्ही सगळ्यांशी चांगले वागता का? खरोखरच अडचणीची वेळ आली तुमच्या जवळच्या व्यक्तीवर तर त्याला मदतीचा हात तुम्ही पुढे करता का? किंवा तुमच्यावरच एखादा आकस्मिक प्रसंग ओढवला, मग तो तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात असेल किंवा तुमच्या करिअरच्या बाबतीत, तर त्याला धैर्याने सामोरं जाण्याची तयारी तुमची आहे का? या सगळ्या गोष्टी यशामध्ये येतात. तुम्ही यशस्वी असणं म्हणजे फक्त यशाची उच्च शिखरं गाठणं हा त्याचा अर्थ होत नाही, तर यशाच्या उच्च शिखरावर असताना सुद्धा तुमच्या जवळच्या माणसांना तुम्ही तिथे बरोबर घेऊन जाताय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःला चांगलं घडवलंय का? आणि एक माणूस म्हणून तुम्ही यशस्वी झालायत का? याचा विचार जर आपल्या मनाशी आपल्याला करता आला तर नक्कीच आपल्याला नव्या वाटा खुल्या होतील असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. आणि मग तुमच्या यशाच्या मोजमापाचं जे खरं प्रत्यंतर आहे ते तुम्हालाच मिळेल, आणि तुम्ही स्वतःच ठरवाल की तुम्ही यशस्वी झाला आहात का नाही.

0: तू आन है, तू शान, तू ही देश का अभिमान है। अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान। शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं। आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026। अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in। जॉइन इंडियन नेवी।
1: मित्र मैत्रिणींनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता हवा इतकी मस्त झाली आहे ना, अशा मस्त थंडगार हवेमध्ये छानपैकी हातामध्ये कॉफीचा मग घ्यायचा आणि मस्त घोट घोट कॉफीचा आस्वाद घ्यायचा आणि पावसाची मजा बघायची। हे तर आपण करतोच, पण त्याचबरोबर जर तुम्ही निवांत असाल आणि तुम्हाला वेळ असेल तर काही नवीन गोष्टी ऐकायला सुद्धा आपल्याला सगळ्यांना खूपच आवडतं। म्हणजे मग काही जण त्याच्यासाठी वाचन करतात, काही जण अर्थातच रेडिओ ऐकतात, किंवा काही जण गाण्यांचा आस्वाद घेतात। तर आता त्या पावसाच्या बरोबर आपण या मस्त गाण्याचा आस्वाद घेऊया आणि मग त्यानंतर दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमध्ये एक आगळं वेगळं खाद्य

तर मित्रमैत्रिणींनो, दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये एक खाद्यपदार्थांचं दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये कामासाठी एक सुद्धा कर्मचारी नाही. ऐकून गंमत वाटली ना? पण अहो, खरोखरच तिथे असंच आहे. त्या दुकानामध्ये सगळी मंडळी येतात आणि तिथे प्रत्येक वस्तूच्या मागे किंमत लावून ठेवलेली असते आणि ती किंमत बघून लोक त्यांना हवे ते खाद्यपदार्थ विकत घेतात. आणि त्या दुकानामध्ये मसालेदार, झणझणीत, तिखट असा रामेन नावाचा एक पदार्थ असतो जो विशेष लोकप्रिय आहे. आणि रोजच्या रोज हा पदार्थ घेण्यासाठी दुकानामध्ये अनेक गिराईक येतात, खाद्यपदार्थ घेतात. आणि मी म्हटलं तसं, प्रत्येक पाकिटावर जी किंमत लिहिलेली असते ती किंमत चुकती करतात, तेवढेच पैसे ठेवतात आणि खाद्यपदार्थ उचलून घेऊन जातात. आणि विशेष म्हणजे या दुकानामध्ये एक CCTV आहे आणि त्यामुळे या CCTV ची करडी नजर दुकानावर असली ना तरी सुद्धा विश्वासावर

हे दुकान चालतं. इथे कोणीही पैसे न देता कुठल्याही खाद्यपदार्थाला हात लावत नाही. आणि मग ज्या वेळेला दुकान बंद करण्याची वेळ येते त्यावेळेला तिथे एक कर्मचारी येतो आणि त्याला बरोबर हिशोब लागतो की इतक्या खाद्यपदार्थांच्या पुड्या होत्या, एवढ्या एवढ्या पुड्या संपलेल्या आहेत, त्यामुळे एवढी एवढी कॅश असणं गरजेचं आहे. तसा हिशोब तो करतो, किती पुड्या संपल्या, त्याची किंमत काय होती, या सगळ्याचा तो अंदाज घेतो आणि हिशोब करतो. आणि मग तिथे बरोबर जितके खाद्यपदार्थ विक्रीला गेलेले असतात त्याच्या किमतीनुसारच लोक पैसे ठेवून जातात. खरं म्हणजे ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की अनेक गोष्टी या विश्वासावर चाललेल्या असतात, त्यासाठी प्रत्येकाने तिथे बसून त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज नसते. तर दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सेऊलमधलं हे आगळं वेगळं खाद्यपदार्थांचं दुकान आहे. आपण जेव्हा अशा गोष्टींबद्दल वाचतो त्यावेळेला आपल्याला खरोखरच खूप मजा वाटते आणि अजूनही हा विश्वास आपल्या लोकांमध्ये टिकून आहे याचंही कौतुक वाटतं.

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रमैत्रिणींनो. आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की ज्या वेळेला एकत्र आपण काम करत असतो तेव्हा आपल्या सहकाऱ्यांना आपण आपलं मानतो आणि घरात ज्या काही गोष्टी सुरू आहेत किंवा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा ज्यांना आपण खाजगी गोष्टी म्हणतो अशा खाजगी गोष्टींनी एखाद्या व्यक्तीला त्रास होत असतो आणि त्याला असं वाटतं की आता आपण काय करावं, या त्रासातून कसं बाहेर पडावं हे त्याला समजत नसतं. आणि म्हणून आपल्या एका कर्मचाऱ्याला, म्हणजे आपण ज्याच्याबरोबर नेहमी काम करतो अशा ऑफिसमधल्या व्यक्तीला जर तुम्ही ही गोष्ट सांगितलीत, शेअर केलीत, तर त्याचा काही वेळा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे असं असतं की या त्रासातून बाहेर येण्यापेक्षा उलट तुम्ही यामध्ये कसे अडकलेले आहात याचा फायदा इतर लोक घेतील आणि तुमचा हा कमकुवतपणा आहे असं समजून तुमच्याशी वागण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमची खिल्लीसुद्धा उडवतील आणि मग त्याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. घरात किंवा आजूबाजूच्या वातावरणात छोटा मोठा त्रास होणं ही अगदी सामान्य गोष्ट असते, तेव्हा त्याला घाबरून जाऊ नका. आणि एखादी गोष्ट जी अगदी तुम्हाला त्रास देते पटकन ती बाहेरच्या माणसाकडे शेअर करण्यापेक्षा अशा वेळेला, म्हणजे साधं उदाहरण द्यायचं असतं तर लग्नानंतर पती पत्नी त्यांच्या नात्यामध्ये काही दुरावा असेल किंवा त्या दोघांमध्ये आपापसात जर काही गैरसमज झालेले असतील तर पटकन आपल्या ऑफिसमधल्या मित्राकडे व्यक्त होण्यापेक्षा पत्नीला विश्वासात घ्या किंवा पतीला विश्वासात घ्या आणि एकमेकांचे प्रश्न एकमेकांशी बोला. त्यातून नक्की उपाय सापडेल. पण आपल्या घरात चाललेल्या गोष्टी जर तुम्ही बाहेरच्या माणसांना शेअर केल्यात तर मात्र तुम्हाला वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागेल आणि वेगळ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागेल. म्हणून आपण कोणाशी काय बोलतोय किंवा ऑफिसमध्ये बोलताना आपल्याला आपल्या बोलण्याचं भान असलं पाहिजे आणि आपल्या शब्दांवरती आपला पूर्ण ताबा असला पाहिजे. कधीही घाबरून जाऊ नका आणि कुठल्याही अडचणींसाठी आपल्या घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना सांगून

मोकळे होऊ नका. त्यापेक्षा घरातल्या तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी बोला, किंवा ज्या व्यक्तीपासून तुम्हाला असा त्रास होतो आहे थेट त्या व्यक्तीशी बोला, आणि मग बघा आयुष्याची मजा खऱ्या अर्थाने घेता येईल.

न्यूज ऑन एआयआर ऐप आणि 100% एक मेगा हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी रसिक हो आपण ऐकताय. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि वेळ झालेली आहे रंजक सफर या कार्यक्रमाची. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि म्हणून आज आपण त्यांच्याविषयी बोलणार आहोत. सोबत गाणी आहेतच आणि 12:30 वाजता जी प्रश्नमंजुषा आहे त्यासाठी आपण फक्त एकच करायचं आहे की आत्ताचा कार्यक्रम अत्यंत लक्षपूर्वक ऐकायचं आहे. म्हणजे 12:30 वाजता जे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं तुम्हाला अगदी सोपं जाईल. तर रसिक हो भांडारकरांचा जन्म 6 जुलै 1837 या दिवशी महाराष्ट्रामध्ये मालवण इथे झाला. त्यांचं शिक्षण मालवण रत्नागिरी मुंबई इथे झालं. ब्रिटिश काळामध्ये विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर पदवीसाठी म्हणून झालेल्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये 4 जण उत्तीर्ण झाले आणि त्या पहिल्या भारतीय पदवीधरांपैकी एक म्हणजेच आज आपण ज्यांच्याविषयी बोलणार आहोत ते प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in

रसिकहो एक महत्त्वाची सूचना. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्ट जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतल्या सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे निर्देशित केले आहे. तसंच शासकीय निमशासकीय अत्यावश्यक सेवा वगळून कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. महत्त्वाची सूचना संपली.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: तर रसिक हो, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याविषयी आपण आज बोलतो आहोत आजच्या आपल्या रंजक सफर कार्यक्रमांमध्ये। काही काळ शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांना मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात आणि नंतर पुण्याला डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली। इसवी सन 1892 साली डेक्कन कॉलेजमधून ते निवृत्त झाले। पुढे इसवी सन 1893-95 या कालावधीमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं। डॉक्टर भांडारकरांनी प्राकृत भाषा, ब्राह्मी, खरोष्टी इत्यादी प्रकारच्या ज्या लिप्या होत्या त्यांचं संपूर्ण ज्ञान मिळवून भारताच्या इतिहासाचं संशोधन केलं आणि लुप्तप्राय झालेल्या इतिहासाची पुनर्मांडणी करून तो प्रकाशामध्ये आणला। भारतातली हस्तलिखित त्या ग्रंथांचा शोध घेऊन त्यांना प्रकाशित करण्याचं काम तत्कालीन सरकारने भांडारकरांवर सोपवलं। त्यांनी 5 जाडजूड ग्रंथ लिहून हे काम बऱ्याच प्रमाणात साध्य केलं। पुरातत्वशास्त्राचा इतिहास अभ्यास करणारे संशोधक म्हणून आपण भांडारकरांना ओळखतो। त्यांचे ग्रंथ आज सुद्धा प्रमाण मानले जातात।

तर रसिक हो, आजची रंजक सफर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची आहे आणि आपण त्यांच्याविषयी बोलतो आहोत. 1883 साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेमध्ये हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका बघून तिथलं सरकार आणि जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना CIE अर्थात कॉम्पॅनियन ऑफ ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. त्या पहिल्या युरोपीय प्राच्यविद्या परिषदेमध्ये भांडारकरांनी नाशिकजवळच्या लेण्यांमधल्या शिलालेखांचा अर्थ नमूद केला, विशद करून सांगितला. या घटनेमुळे युरोपामध्ये प्राच्यविद्या विशारद म्हणून त्यांच्या कार्याची महती पसरली आणि डॉक्टर ऑफ लेटर्ससह अनेक मानद सन्मान त्यांना मिळाले. भांडारकरांनी प्राच्यविद्याविषयक विपुल ग्रंथरचना केलेल्या आहेत. भांडारकरांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यामध्ये 1917 भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन केली. इसवी सन 1917 भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात भांडारकरांच्या विद्यार्थ्यांनी केली.

भारताचा इतिहास आणि फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांसाठी संस्कृत व्याकरण भाग एक आणि दोन आणि त्याचप्रमाणे भवभूतीच्या मालती माधववर टीका अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे.

महत्त्वाची सूचना. भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्ट जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानी वारे वाहण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतल्या सर्व खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचं अर्थात वर्क फ्रॉम होम करण्याचं निर्देशित केलं आहे. तसंच शासकीय निमशासकीय अत्यावश्यक सेवा वगळून कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. निवेदन संपलं.

न्यूज ऑन एअर ऐप आणि 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 12:30 झालेले आहेत, त्यामुळे आता वेळ झालेली आहे आपल्या आजच्या प्रश्न मंजुषेची. पहिला प्रश्न असा आहे, प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म कुठे झाला? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं जन्मगाव कोणतं? दूरध्वनी क्रमांक आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि मुंबई बाहेरच्या आमच्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावायला विसरायचं नाही.

रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रश्न आपण असा विचारलेला आहे की प्राच्यविद्या संशोधक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म कुठे झाला. अजूनही काही जणांना प्रश्नाचं उत्तर येतंय आणि त्यांना दूरध्वनीच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. आणखी एक गाणं आपण ऐकणार आहोत आणि मग प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऐकवणार आहोत.

रंजक सफर कार्यक्रमातला पहिला प्रश्न विचारलेला होता की रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचं जन्मगाव कोणतं, त्याचं योग्य उत्तर आहे मालवण, इथे त्यांचा जन्म झाला. दीपा पालकर, गायत्री वैशंपायन, दीपाली विचारे, अनिल आणि माधुरी जोशी, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, मंगला शेठ, माधुरी पोटे, शेखर जळगावकर, प्रमोद कारखानीस, सुनीता व्यवहारे, अरुण सोमवंशी, प्रल्हाद महाडदळकर, रती पेडणेकर, गणेश खोत आणि पंकज मोहोड या सर्वांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता लगेचच आपण वळणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना किती साली झाली, त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला कळवणार आहात. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना किती साली झाली, दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फोन लावताना 022 हा एसटीडी कोड लावायला विसरायचं नाहीये.

तर रसिक हो, प्रश्न असा होता की भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था किती साली पुण्यामध्ये स्थापन झाली? लगेचच एक गाणं ऐकूया आणि मग ऐकूया आपल्या प्रश्नाचं उत्तर.

तर रसिकहो भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना 1917 साली पुण्यामध्ये झाली. दीपा पालकर, गायत्री वैशंपायन, दीपाली विचारे, अनिल आणि माधुरी जोशी, शुभलक्ष्मी मस्तकार, नीलम राणे, मंगला शेठ, माधुरी पोटे, शेखर जळगावकर, प्रमोद कारखानीस, सुनीता व्यवहारे आणि अरुण सोमवंशी यांनी पण उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पंकज मोहूड, मुरलीधर सुरवशे, अरुणा पटवर्धन आणि संतोष शिंदे यांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं. सगळ्यांचे मनापासून आभार. आता मात्र एका छान गाण्यामधून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे. दुपारचे विविध रंगी रेनबो वाहिनीचे कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आपल्या भेटीला येते आर जे माधुरी रावराणे. तेव्हा

0: आकाशवाणी मुंबई, गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस, महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी आल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ॲप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार CBS आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी

0: संस्थांचं ई पॅक्समध्ये रूपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉक्टर मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉक्टर मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची ST गाड्या वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि

छत्तीसगढ़ मध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथे जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे। विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला। नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे। पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं। या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला। अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुखी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना। सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन। देशाच्या विविध भागात दमदार पाऊस, महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित। आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: श्रोते हो, आताच आपण ज्योती यादवार यांचं गायन ऐकलं. राग होता शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियम साथ होती अनंत केमकर यांची. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharti.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी